निकट वसै देख सब सोई, गुरमुख विरला बुझै कोई, विण पै पै भगत न होई, शब्द रते सदा सुख होई। निकट वसै देख सब सोई,

सोहे जिन सेव्या तिन पाया मान नान गाविया गुणी निधान गाविया सुनिया मन रखिया भाहो।